0: ते शान्तिम् स्थिरताम् च स्थापयितुम् द्वाभ्याम् नेत्रेभ्याम् रक्षा सुरक्षा सहयोग संयुक्त घोषणापत्रे हस्ताक्षरम् विहितम्।
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड, आज हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
0: वार्ताहरान् संबोधयन् प्रधानमंत्री न्यगादीत् यत् भारत ऑस्ट्रेलिया देशाभ्याम् परमाणु ऊर्जा क्षेत्रे ऐतिहासिकः सहयोगः साधितः। केन्द्रीय गृहमंत्री अमित शाहः प्रत्यपादयत् यत् एकः सुरक्षितः समृद्धश्च सीमाप्रान्तः अथ जागृतः समाजः सम्भूय एव देशं सुरक्षितं विधातुं शक्नुवन्ति। गृहमन्त्रिणा ह्यः नवदेहल्याम् आरक्षक अधीक्षकाणां सम्मेलने सम्भाषणं कुर्वता प्रतिपादितं यत् वाइब्रेंट विलेजेस इत्यस्य क्रांतिकारी उपक्रमस्य अन्तर्गतं सीमा प्रान्तेभ्यः पलायनम् अपाकर्तुं प्रत्यग्रवृत्त्यवसराणां क्रियान्वयनं विधीयते। श्रीशाहः सविशेषं प्रावोचत् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः कुशल नेतृत्वे केन्द्र प्रशासनेन सीमावर्ती अवसंरचनासु वैज्ञानिक रीत्या 40% यावत् अभूतपूर्वो विकासो विहितः। देशे द्रुतगत्या प्रवर्धमानस्य सहायक प्रजनन प्रौद्योगिकी क्षेत्रस्य विविधासु अनियमिततासु वर्धमानां चिन्तां वीक्ष्य राष्ट्रिय महिला आयोगेन एका उच्च स्तरीया विशेषज्ञ समितिः निर्मिता। अत्रावधेयं यत् इयं समितिः महिलानां प्रजननाधिकाराणां प्रतिष्ठायाः सुरक्षायाश्च संरक्षणं करोति। तत्रैव आईवीएफ चिकित्सालयानां ईआरटी केन्द्राणां अथ युग्मकोशानां नियन्त्रकतन्त्राणां प्रासंगिकविधानां च व्यापकं पुनरीक्षणं विधास्यति। संयुक्तराज्यामेरिका मुशहर परमाणु ऊर्जा संयंत्र पार्श्वे वैमानिक आक्रमणं कृतवानिति ईरानेन आरोपितम्। ईरानस्य प्रशासनिक वार्ता संस्थया संसूचितं यत् एतत् आक्रमणं अमेरिका देशस्य सेना द्वारा स्व आक्रमणानि समापनस्य होरानन्तरमेव जातम्। इतः प्राग् अमेरिका देशेन ईरान देशस्य उपरि नूतनानि वायु आक्रमणानि कृतानि। यदा तु तेहरान देशः पश्चिमेशियायाम् अमेरिका सम्बद्ध देशान् लक्ष्यीकृत्य प्रक्षेपास्त्र प्रहारैः प्रत्युत्तरं दत्तवान्। ईरान देशस्य स्वास्थ्य मन्त्रालयः अवोचत् यत् अमेरिका देशेन कृतेषु दिनद्वयाक्रमणेषु न्यूनातिन्यूनं 14 जनाः मृताः। पादकन्दुक क्रीडायाम् अमेरिका देशस्य बोस्टन नगरे आयोजिते प्रथमे प्रागुपान्त्य चरणस्य द्वन्द्वे फ्रांस दलं मैरिको दलं पराभूय उपान्त्य चक्रे प्रविष्टवत् इति वार्ताः।
2: आकाशवाणी मडिकेरी
3: ಸುಮಧು ರಕ್ಷಣೆಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% ಬಿಐಎಸ್ 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
4: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ।
5: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಫರ್, ವುಡನ್ ಕಾಟ್ ಮತ್ತು 6x5 ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ಗೆ 18,500 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ। ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ ವಿರಾಜಪೇಟೆ।
6: ನಿಮ್ಮ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲು ವಿವಿಧ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್ಸ್, ಮನಮೋಹಕ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಪೀಠೋಪಕರಣಗಳು, ಸೋಫಾ ಸೆಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು।
2: ಮೇದಿನ ಸುದ್ದಿ: ಹೊದ್ದೂರು ಗ್ರಾಮದ ಚಟ್ಟಿಮಾಡ ಮುನ್ನಪ್ಪ ಅವರ ಪತ್ನಿ ರುಕ್ಮಿಣಿ ಅವರು ಕಳೆದ ರಾತ್ರಿ ನಿಧನರಾಗಿದ್ದಾರೆ. 78 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಚಟ್ಟಿಮಾಡ ರುಕ್ಮಿಣಿ ಅವರ ಆತ ಅವರ ಮನೆ ಕೋರಿಯೂರು ಕೆದಮಳ್ಳೂರು. ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಯ ನಂತರ ಮೃತರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ. ವಿರಾಜಪೇಟೆ ರುದ್ರಗುಪ್ಪೆ ಬಾಣೆಬೈಲು ನಿವಾಸಿ ಕೊಂಗಂಡ ಅರುಣ್ ಚಂಗಪ್ಪ ಇಂಗಾ ನಿನಾದ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಎಲ್ಐಸಿ ಏಜೆಂಟ್ ಐತಿಂಜ 65 ಬೈತರ ಕೊಂಗಂಡ ಅರುಣ್ ಚಂಗಪ್ಪ ಇಂಗಡ ಕಿರಿಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ ದಂಡುಗಂಟರ ಮೇಲೆ ಸ್ವಂತ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡಪ. ಇಬ್ಬನಿಲವಾಡಿ ಗ್ರಾಮತ್ರ ನಂದಿ ನೆರವಂಡ ಪಳಂಗಪ್ಪ ಅಪ್ಪುಟಿ ಅಂಗಾ ನಿನಾದ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. ಪ್ರವೀಣ್ ಅಂಗಡ ಪೊಪ್ಪ 90 ದಂಡು ಬೈತರ ನಂದಿ ನೆರವಂಡ ಪಳಂಗಪ್ಪ ಅಪ್ಪುಟಿ ಅಂಗಡ ಕಿರಿಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ ದಂಡುಗಂಟರ ಮಿದ್ದ ಇಬ್ಬನಿಲವಾಡಿ ಗ್ರಾಮತ್ರ ಒಕ್ಕ ತೋಟಂಗಳಲ್ಲಿ ನಡಪ. ಬೇಗೂರು ಕರಳಾನ ಮತ್ರಂಡ ಕುಶಾಲಪ್ಪ ಕುಶಾಲ ಅಂಗಡ ಪೊಣ್ಣ ಸರಸ್ವತಿ ಪೂವಿ ಅಂಗ ನಿನಾದ